आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित। नदीजोड प्रकल्पामुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास। राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान, राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव। आता सविस्तर बातम्या। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत। राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल। सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर लगेचच इंग्रजी भाषेतून हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे। त्यामुळे मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 7:15 प्रसारित केलं जाईल। स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे। त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे। यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील। विभाजन विभीषिका स्मृती दिन देशभरात आज पाळला जात आहे। 1947 देशाची फाळणी झाली। फाळणीच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच फाळणीच्या घटनेच्या वेदनांबाबत नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी 2021 पासून दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळला जातो। संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं। या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मान्य करण्यात आली। विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला। अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन

रिजिजू यांनी विरोधकांवर टीका केली. सरकार चर्चेला तयार असूनही विरोधकांनी केवळ गोंधळ घातला या वर्तनातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून सर्व राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नदीजोड प्रकल्पाला CWC ची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचं काम सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि प्राधिकरण यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. नागरिकांना मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिलं आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील नोंदणी कार्यालय आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याचं मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट आहे. त्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. एक जिल्हा एक नोंदणीमुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कोथरूड इथं या कार्यालयाचं काल उद्घाटन करण्यात आलं. नोंदणीकृत दस्तऐवज, सूची क्रमांक 2 आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या ई प्रमाण प्रकल्पाचाही राज्यव्यापी शुभारंभ काल बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालय तसंच जमाबंदी विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या जमिनी हक्कांचं संरक्षण तसंच भूसंपादनातील वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकार विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट असूनही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं भांडवली कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. महामंडळाकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्ज पुरवठ्यासाठी करण्यात येणार असून त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल असं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्याची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या 10 मान्यवर कलावंतांचा काल संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत वर्ष 2024 आणि 2025चे संगीत नाटक अकादमी सन्मान प्रदान करण्यात आले. एकंदर 115 मान्यवर कलाकारांचा काल सन्मान करण्यात आला. मनीषा साठे, आनंद भाटे, अरुण नलावडे, अशोक पत्की, अरुण कशाळकर, मुकुंद मराठे, सुभाष नकाशे, शुभदा वरदकर, शैलेश भागवत आणि प्रमोद पवार या राज्यातल्या कलावंतांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 99 नांदी संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या शृंखलेतील पहिलं नांदी संमेलन आज पुण्यात होणार आहे. पुण्यातील हिराबागेत 1878 पहिल्यांदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रंथकार सभा बोलावली गेली. त्याच ठिकाणी म्हणजे ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे संमेलन होणार आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित या संमेलनात पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं दृश्य नाट्यरूपात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर शतायुषी विद्वजन यास्मिन शेख आणि शिद फडणीस यांचा आणि शताब्दी पूर्ण केलेल्या 15 संस्थांचा

गो बंग देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील सत्यशोधक महात्मा या दीर्घांकाचं सादरीकरणही होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सुमारे 65 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या 15 ऑगस्टपासून सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन ही प्रक्रिया करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर काल नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं हल्ला झाला. बादल यांच्यावर नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथं भेट देऊन माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी संवाद साधला आणि बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पांमुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: न्यूज ऑन AIR ऐप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय। सकाळचे 10 वाजलेत। मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार।

न्यूज ऑन एआयआर ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. रसिक हो, देशाची आन बान आणि शान असलेला तिरंगा राष्ट्रध्वज आपल्याला सदैव देशभक्तीची प्रेरणा देत असतो. म्हणूनच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी हर घर तिरंगा ही मोहीम सुरू झाली. प्रत्येक भारतीयांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या घरावर तिरंगा उभारून राष्ट्राला मानवंदना द्यावी. अर्थात हे करत असताना राष्ट्रध्वजासंबंधीचे नियम आणि संकेत काटेकोरपणे लक्षात ठेवावेत. आपल्या तिरंग्याचा चुकूनही अवमान होणार नाही याकडे लक्ष द्यावं. तेव्हा चला घरोघर तिरंगा फडकवूया आणि राष्ट्राची शान वाढवूया.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 02245154134 आणि 45154135 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ॲप. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.
2: घाम हवा

तर मंडळी, मनस्पर्शी कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया शुभांगी कारेकर आणि सुहास पांडे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. मनस्पर्शी कार्यक्रमातली एक छानशी बोधकथा आता आपल्यासाठी. या बोधकथेचं नाव आहे जुनं आणि नवं. नुकताच श्रावण महिना सुरू झालाय. एक छोटंसं घर होतं, त्याच्यामध्ये एक छान कुटुंब होतं. आई वडील, त्यांचा एकुलता एक मुलगा आणि त्या मुलानेच पसंत केलेली त्यांची एकुलती एक सून. तिचं नाव होतं श्वेता. श्वेता आणि रोहन खरं तर कॉलेजमध्ये एकत्र, त्यानंतर त्यांना नोकरीसुद्धा एकत्र मिळाली. अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री होती आणि रोहनच्या घरी श्वेता सतत यायची. एक दिवस दोघांनीही सांगितलं की आता आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. दोन्ही कुटुंब एकमेकांचा परिचय असल्यामुळे लग्नामध्ये कसलाही अडथळा आला नाही. आणि खरं तर मी सांगितलं तसं श्वेता आधीपासूनच त्यांच्या घरात येत होती, त्यामुळे श्वेताच्या सासूबाई या खरं तर तिच्या सासूबाई नाही तर जास्त मैत्रीण झाल्या होत्या. दोघी बाहेर जायच्या, फिरायला जायच्या, खरेदी करायच्या आणि एकत्र मजासुद्धा करायला बऱ्याच ठिकाणी जायच्या. मग एखादा सेल लागलेला असू, एखादा चित्रपट बघायचा असू, दोघी सगळीकडे हातात हात घालून जायच्या. नुकतंच रोहन आणि श्वेताचं लग्न पार पडलं. नातेवाईक मंडळी आपापल्या घरी गेली आणि आता दोघांनी कामावर जायला सुरुवात केली होती, कारण सुट्टी बघता बघता संपून गेली होती. श्रावण महिना सुरू झाला तसा श्वेताच्या सासूबाईने श्वेताला सांगितलं, बघ श्वेता, श्रावण महिना सुरू झाला, आता श्रावण सोमवारसुद्धा आलेच आपल्याकडे ना, आपण या श्रावण सोमवारचा उपवास करतो. दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी जरा लवकरच स्वयंपाक करायचा आणि मग आरती करायची आणि मग जेवायचं. हे सगळं ऐकून खरं तर श्वेता मनातल्या मनात घाबरूनच गेली. याचं कारण, श्वेता ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला होती. बरोबर नेलेला डब्बासुद्धा तिला वेळेवर खायला मिळायचा नाही अनेकदा, आणि त्यामुळे बऱ्याचदा तिला उपासच घडायचा. आता हा पुन्हा नवा उपास आणि चारही सोमवार, बापरे. हे ऐकून खरं तर श्वेताच्या पोटात गोळा आला. सासूबाईने तिला हे सांगितलं, त्यावेळेला तिला निघायची प्रचंड घाई होती. तिने फक्त मानेनीच बघूया बघूया असं केलं आणि सासूबाईंना म्हणाली, आल्यावर आपण याविषयी बोलूया, आत्ता मात्र मला उशीर होतोय, मी आता निघते. असं म्हणून ती बाहेर सुद्धा पडली. अर्थातच रोहन आणि श्वेता बरोबर ऑफिसला जात असत. तेव्हा रोहनने तिला सांगितलं की आत्ता जर तू आईला हो म्हणालीस तर असे अनेक उपास आणि व्रतवैकल्य आई तुला करायला सांगेल, आणि तुला जर ते करायचं नसेल आणि तुला

0: जर ते झेपणार नसेल तर त्याबद्दल तू स्पष्टपणे आईश बोल. श्वेता म्हणाली, बघूया काय करता येते. कारण मी आत्ता जर त्यांना तोंडावर नाही सांगितलं असतं तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. पाहते काय करता येतंय ते. रोहन म्हणाला, ठीक आहे, हे मी तुझ्यावरच सोडून देतो, कारण याच्यातून तुझा तुलाच मार्ग काढायचा आहे. आता श्वेताने काय केलं हे आपण ऐकूया, पण त्याआधी वेळ झालेली आहे संदेश ऐकण्याची. संदेश ऐकूया आणि त्यानंतर असेल आपल्या या गोष्टीचा उत्तरार्ध.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: 14 अगस्त 1947, भारत के इतिहास का वो रक्त रंजित दिन जब देश का विभाजन हुआ और लाखों लोगों ने इस बंटवारे की त्रासदी से विभाजन के कारण लोगों को अपना घर, परिवार, जमीन और संपत्ति भी छोड़नी पड़ी. असहनीय पीड़ा से जूझते इन मजबूर और विस्थापित लोगों को निर्मम हिंसा का सामना करना पड़ा. वर्ष 2021 में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभाजन की असहनीय पीड़ा और दुख से गुजरे लोगों को याद करने और उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने हेतु विभाजन विभीषिका स्मृति दिवस की घोषणा. आइए 14 अगस्त 2026 को बंटवारे और उस समय हुई क्रूर हिंसा के शिकार हुए लोगों को अपनी श्रद्धांजलि अर्पित करें. अपने आसपास होने वाले साइलेंट मार्च में भागीदारी करते हुए उनकी याद में एक मिनट का मौन धारण करें.
0: तर रसिक हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण ऐकतो आहोत आजच्या कार्यक्रमातली बोधकथा. श्वेता ऑफिसला निघून गेली पण तिच्या डोक्यामध्ये सतत विचार सुरू होते की आता काय करायचं, ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा. पण ती हुशार मुलगी होती. येताना तिने कहाण्यांचं एक पुस्तक खरेदी केलं, त्याचप्रमाणे नारळ फोडून घेतला आणि तांदुळाच्या कण्या किंवा ज्याला तांदुळाचा रवा म्हणतात ना, या वस्तू तिने येता येता आवर्जून खरेदी केल्या आणि ऑफिसमधली आज तिची मीटिंग चक्क थोडी लवकर आटपली. मग तिने तिच्या बॉसची परवानगी घेऊन लवकर घरी जाण्याचं ठरवलं. या सगळ्या गोष्टी घेऊन साधारण 4-4:30 सुमारास ती घरीसुद्धा पोचली. तिला असं अचानक लवकर आलेलं पाहून सासूबाईंना थोडं आश्चर्य वाटलं. ती सासूबाईंना म्हणाली, आई, मी पटकन आंघोळ करून येते, तोपर्यंत मी नारळ फोडूनच आणलाय, मला जरा नारळ खरवडून द्याल का. त्यावरती सासूबाई म्हणाल्या, हो, देते की. अगं पण तू काय करणार आहेस. त्यावर श्वेता म्हणाली, आई, मला की नाही, फक्त एकच गोडाचा पदार्थ येतो आणि तो म्हणजे खांडवी. आज आपल्याला उपास सोडायचा आहे ना, तेव्हा आता ही खांडवी मी करणार आहे. सासूबाई म्हणाल्या, अरे वा, येते तुला करता. नाही हो, हा एकच पदार्थ मला नुकताच आईनी शिकवला लग्न ठरल्यावर. आई म्हणाली, नाहीतर कसं होईल तुझं, तुला तर काहीच येत नाही आणि बाकी स्वयंपाकाचं तर तुम्हाला माहितीच आहे ना. त्यावरती दोघी मनापासून हसल्या. श्वेतानी भरभर स्नान उरकलं, छानपैकी तयार झाली. पांढरा शुभ्र रंगाचा ड्रेस तिने घातला, त्यावर छान ओढणी घेतली आणि ओढणीची गाठ बांधूनच तिने स्वयंपाकघरात प्रवेश केला. आणि तिच्या आईने तिला जशी शिकवली होती त्याप्रमाणे खोबरं, गूळ, त्याचप्रमाणे तांदुळाचा रवा हे सगळं एकत्र करून तिने छानशी खांडवी केली. ताटामध्ये तूप लावलं आणि बघता बघता छान बदामाचे काप, काजूची पावडर, वेलची, जायफळ असं घालून या खांडवीच्या सुरेख वड्या थापल्या. वरून ओला नारळ घातला. वड्या एकदम सुंदर दिसतच होत्या आणि त्या वड्यांचा गमगमाट घरभर पसरला होता. सासूबाई बघत होत्या. मग म्हणाली, आई, मी 10 मिनिटात येते, हां, तोपर्यंत या वड्या थंड होतील. मग लगबगीने ती कुठेतरी गेली. आता

सासूबाईंना वाटलं ऑफिसमधनं लवकर आली आहे म्हणजे हिची काहीतरी ऑनलाईन मीटिंग असेल, त्यामुळे ती तिथे गेली असेल. मग मात्र सासूबाईंना काही राहूवेना. ही श्वेता कुठे गेली ते बघण्यासाठी त्या तिच्या मागोमाग गेल्या आणि जाऊन बघतात तर काय. श्वेता देवासमोर बसलेली होती आणि डोळे बंद करून ती जप करत होती. मोबाईलमध्ये तिने 10 मिनिटाचा अलार्म लावला होता. 10 मिनिटं झाल्यावर तो गजर वाजल्यावर तिने मोबाईलचा गजर बंद केला आणि त्यानंतर तिने डोळे उघडले. मागे सासूबाई येऊन हे सगळं बघतायत याकडे तिचं लक्षच नव्हतं, कारण ती मनोभावे परमेश्वराची प्रार्थना करत होती. डोळे उघडल्यावर ती देवाला म्हणाली, हे महादेवा, हे सगळं करायचं असतं, उपास करायचा असतो, तुझी मनापासून पूजा करायची असते. अरे पण खरं सांगू का, हा नेहमीचा उपास काही मला जमणार नाही, कारण ऑफिसमध्ये कितीतरी वेळा आमची मीटिंग असते, त्यामुळे नेलेला डबासुद्धा मला खाता येत नाही आणि मला बऱ्याचदा उपास घडतोच रे. पण आज मात्र अगदी मनापासून, हा श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्यामुळे मी अगदी मनापासून वेळ काढून तुझी मनोभावे प्रार्थना करते. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही अगदी मनापासून तुझी प्रार्थना करीन, पण प्रत्येक सोमवारी उपास करायला काही मला जमणार नाही आणि प्रत्येक सोमवारी ऑफिसमधनं लवकर घरी येऊन तुझी भक्ती करायला काही जमणार नाही. तेव्हा महादेवा, माझ्यावर रागू मात्र नको. आज मात्र अगदी मनापासून तुझी पूजा केली आहे, ती गोड मानून घे. तिने वाकून देवाला नमस्कार केला आणि बघते तर काय, मागे सासूबाई उभ्या होत्या. एव्हाना सासूबाईंच्या लक्षात आलं होतं की आपण श्वेताला सांगितलं की तुला उपास करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे, हे सगळं करायची तिला आवड आहे, पण तिला सवड कुठे? कारण सध्या तिला तिचं काम खूप महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा आपलं मन मोडू नये म्हणून कामातून वेळ काढून तिने पहिल्या सोमवारी परमेश्वराची भक्ती केली. सासूबाई पुढे झाल्या, तिने श्वेताच्या पाठीवर हात ठेवला आणि त्या म्हणाल्या, श्वेता, तुला प्रत्येक सोमवारी उपास करण्याची गरज नाही आणि लक्षात ठेव, तुमचं नुकतंच नवीन लग्न झालंय, त्यामुळे वर्षभर असे अनेक सण समारंभ आपल्याकडे असतील आणि मोठ्या हौसेने मी तुझे सगळे सणवार करणार आहे, पण तुला विचारून आणि तुझी सोय बघून. याचं कारण, तू पण काम करतेस, तुला ऑफिसमधलं काम असतं, घरातही तुला थोडंफार काम करावं लागतं, त्यामुळे या सणवारांचं तू दडपण अजिबात घेऊ नकोस. कारण खरं तर हे सण आपण कशासाठी करतो, तर दोन्ही कुटुंबांना जोडण्यासाठी आणि दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण तयार करण्यासाठी, परिचय वाढवण्यासाठी, नव्या नव्या ओळखी करून घेण्यासाठी. मग त्याचं दडपण कशाला घ्यायचं? आपण सगळे तुझे सणवार हौसेनी करू, पण तुझ्या सोयीनी. श्वेतालाही खूप बरं वाटलं. इतक्यात तिने पुस्तकात, म्हणजे वर्तमानपत्रात गुंडाळलेलं एक पुस्तक सासूबाईंच्या हातात ठेवलं. त्यावरती सासूबाई म्हणाल्या, हे ग काय श्वेता? त्यावरती ती म्हणाली, माझी आजीसुद्धा हा सोमवारचा उपवास करायची. उपवास सोडायच्या आधी ती आम्हाला सगळ्यांना देवघरात घेऊन जायची आणि या कहाणीच्या पुस्तकातली एक कहाणी वाचून दाखवायची. आणि मला माहिती नव्हतं आपल्याकडे हे गोष्टींचं, कहाण्यांचं पुस्तक आहे की नाही, म्हणून मी ते सुद्धा घेऊन आली आहे. चला आता आपण लवकर स्वयंपाक करूया, यामधली सोमवारची कहाणी वाचूया, देवाची आरती करूया आणि मग लवकरच जेवूया, मला तर आज खूप भूक लागली आहे. यावर दोघीही मनापासून हसल्या आणि त्या हसण्यातून रोहन श्वेताला आणि घरातल्याच सगळ्यांना जुन्याचा आणि नव्याचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि बोधकथा अतिशय आवडली असे अभिप्राय चंदा अमरे, संतोष शिंदे, प्रकाश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवले, त्यांचे मनपूर्वक आभार. रसिकाओ, आपल्याला माहिती आहे की मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये नेहमी आपण एक बोधकथा ऐकतो आणि त्यानंतर असते एक कविता. आज दोन छोट्या कविता आणि त्यानंतर श्रावणाची दोन सुंदर गाणी आपण ऐकणार आहोत. त्यातली पहिली कविता आहे हिरवी हिरवी रेशीम सळसळ. हिरवी हिरवी रेशीम सळसळ कुठे उन्हाचे ठिपके, इंद्रधनुची रंगावली कधी पाऊस नुसता ठिबके. श्रावण आला संगत घेऊन, श्रावण आला संगत घेऊन उल्हासाचा झरा, सणवारांचा आनंदाचा हाच मास ना खरा. सणवाराचा आनंदाचा हाच मास ना खरा.

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: 14 अगस्त 1947, भारत के इतिहास का वो रक्त रंजित दिन जब देश का विभाजन हुआ और लाखों लोगों ने इस बंटवारे की त्रासदी से विभाजन के कारण लोगों को अपना घर परिवार जमीन और संपत्ति भी छोड़नी पड़ी. असहनीय पीड़ा से जूझते इन मजबूर और विस्थापित लोगों को निर्मम हिंसा का सामना करना पड़ा. वर्ष 2021 में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभाजन की असहनीय पीड़ा और दुख से गुजरे लोगों को याद करने और उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने हेतु विभाजन विभीषिका स्मृति दिवस की घोषणा की. आइए 14 अगस्त 2026 को बंटवारे और उस समय हुई क्रूर हिंसा के शिकार हुए लोगों को अपनी श्रद्धांजलि अर्पित करें. अपने आसपास होने वाले साइलेंट मार्च में भागीदारी करते हुए उनकी याद में एक मिनट का मौन धारण करें.
4: मनस्पर्शी हा कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया दीपा पालकर, उषा गायकवाड आणि ईश्वरदास शेट्टी यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. सगळ्यांचे मनापासून आभार. आणखी एक छोटीशी श्रावणाची कविता. श्रावण धारा अवखळ वेड्या भेटून जाती मना मना. श्रावण धारा अवखळ वेड्या भेटून जाती मना मना. रुजवून जाती मनात माझ्या, रुजवून जाती मनात माझ्या, तुझेच हिरवे प्रेम पुन्हा, तुझेच हिरवे प्रेम पुन्हा.

रसिक हो मनस्पर्शी हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि कार्यक्रम खूप आवडतोय अशा प्रतिक्रिया हेमंत धोंडे आणि दीपाली विचारे या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे मनपूर्वक आभार. आपण नुसतं फूल असं म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात. मग काही रंगीत असतात, काही पांढरी शुभ्र फुलं असतात, काही सुवासिक असतात आणि काही साधी असतात. असंच एक आगळं वेगळं फूल जे आहे हिमालयातलं ब्रह्मकमळ. या ब्रह्मकमळाविषयी सांगायचं झालं तर ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ वनस्पती आहे आणि ती हिमालयावर 13,000 ते 17,000 फुटांवर आपल्याला पाहायला मिळते. जुलै ऑगस्टमध्ये ब्रह्मकमळाचा बहर असतो. पण मफुलांच्या दरीमध्ये आणि उत्तराखंडातल्या हेमकुंड साहेब इथे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हजेरी लावतं. या फुलाचं वरचं टोक जांभळ्या रंगाचं असतं आणि पाकळ्या हिरव्या पिवळ्या कागदी प्रदल मंडळामध्ये गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतल्या 3-4 छोट्या फुलांचं संरक्षण व्हावं यासाठी ही नैसर्गिक रचना आहे. ब्रह्मकमळ आपल्याला कधी एकटं दुकटं दिसत नाही, तर ते नेहमी 3 ते 4 फुलांच्या गटामध्ये आढळून येतं. हिमालयातलं हे सुंदर फूल उत्तराखंड राज्याचं राज्यपुष्प म्हणून ओळखलं जातं. बद्री केदार त्याचप्रमाणे केदारनाथच्या मंदिरामध्ये परमेश्वराला ब्रह्मकमळ अर्पण करण्याची प्रथा आहे. या फुलाला देवपुष्प असं सुद्धा म्हटलं जातं. सध्या मात्र दुर्मिळ होत चाललेलं हे जे फूल आहे ते वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रूपाला संरक्षित रूपाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: तर मंडळी, श्रावण महिना सुरू आहे आणि जसं आपण कवितेमध्ये ऐकलं तसं श्रावण महिना अनेक सणवार त्याचप्रमाणे अनेक व्रतवैकल्य घेऊन येतोच, त्याप्रमाणे याच महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं सुद्धा उमलतात. आणि आपण आजूबाजूला जर दृष्टिक्षेप टाकला तर सगळी वसुंधरा हिरवीगार झालेली आपल्याला दिसते. निसर्गाचं रूप पालटतं म्हणजे सगळ्या सृष्टीला हिरवाई परिधान करायला लावणारा असा हा श्रावण मास. सुंदर महिना आहे, व्रतवैकल्यांचा आनंदाचा, सगळ्यांनी एकत्र येऊन वेगवेगळे सण वेगवेगळी व्रतवैकल्य साजरा करण्याचा. आणि मुख्य म्हणजे हल्ली आपण जे म्हणतो की एकमेकांमधला संवाद कुठेतरी हरवत चाललेला आहे, तर पुन्हा एकदा एकमेकांशी नव्यानी जोडणारा असा हा श्रावण मास, त्याचा सगळ्यांनी भरभरून आनंद घेऊया.

0: FM Gold, खरा सोना।
1: माझा एक हट।
2: न्यूज ऑन AIR ऐप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय। 11 वाजलेले आहेत आणि युवा तरंग हा कार्यक्रम आता सुरू करत आहोत। कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार। एक निवेदन ऐका मित्रांनो, शेतकरी बांधवांनो शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे। तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या। कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 02245154134 आणि 45154135 या क्रमांकांवर फोन करा। हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

तर मित्रमैत्रिणींनो, तरुणाईचं असं म्हणणं आहे की कामाचा ताण इतका आहे की त्यामुळे आराम करायलाच आम्ही विसरून गेलेलो आहोत. कामाचं प्रचंड लोड आमच्या मनावर असतं. एक काम संपलं की दुसरं काम. कामाची टार्गेट्स पुरी करता करता आम्हाला अक्षरशः थकवा आलेला आहे आणि आम्ही या रुटीनला अगदी कंटाळून गेलेलो आहोत. पण मित्रमैत्रिणींनो, काहीही असलं तरी प्रत्येक अडचणीवर काहीतरी मार्ग असतोच. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी शोधावंच लागतं आणि म्हणून तज्ज्ञ मंडळींनी मानसिक थकवा दूर करण्यासाठी लाय डाऊन ट्रेंड सांगितलेला आहे. आता हा लाय डाऊन ट्रेंड म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे मस्त गाणं.

तर मित्रमैत्रिणींनो, असे हताश होऊ नका. आता या तणावातून बाहेर पडण्यासाठी, मानसिक थकवा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय तज्ज्ञांनी सांगितलेले आहेत. म्हणजे असं की आता अमुक वाजताच झोपलं पाहिजे, अमुक वाजताच उठलं पाहिजे, आणि दिवसा झोपून कसं चालेल, या सगळ्या संकल्पनांमधून बाहेर पडा. आता जर मोठी मीटिंग असेल किंवा ऑफिसचं बराच वेळ काम करायचं असेल तर त्याआधी थोडासा वेळ काढा आणि 10-15 मिनटं एक मस्तपैकी डुलकी काढा. त्याला पॉवर नॅप असं म्हटलं जातं. या पॉवर नॅपमुळे तुमच्या शरीराला विश्रांती मिळेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा ताजंतवानं वाटेल. शक्य असेल तेव्हा स्क्रीन समोरून बाजूला व्हा. घरातल्या घरामध्येच थोड्याशा फेऱ्या मारा किंवा एखाद्या शांत ठिकाणी आरामात पाय लांब करून खुर्चीत बसा. डोळे बंद करा, कसलाही विचार करू नका. त्या क्षणी सुद्धा तुम्हाला कमालीचं छान वाटेल. आणखी म्हणजे सध्या जो लाय डाऊनचा ट्रेंड मी मगाशी म्हटलं, त्या लाय डाऊन ट्रेंडमध्ये अनेक मंडळी काय करतात माहिती आहे, हिरव्यागार गवतावरती छानपैकी झोपतात. आपल्या पायातले बूट ते काढून ठेवतात आणि मग या हिरवळीवरती प्रवेश करतात. म्हणजे या हिरव्या गार गवताचा त्यांच्या पायांना स्पर्श होतो. आजू

आजूबाजूचे डोंगर, आजूबाजूच्या नद्या, आजूबाजूचे धबधबे हे तर बघाच शक्य असेल तर, नाहीतर जिथे हिरवळ असेल त्या हिरवळीवर पायामध्ये बूट मोजे न घालता चाला. थोडंसं चालल्यावर त्या हिरव्यागार गवताचा मऊमऊ स्पर्श अनुभवायला खूप मज्जा येईल. आणि मग काही काळासाठी या हिरवळीवर शांतपणे झोपा. मनात कसलाही विचार करू नका. अशा प्रकारची हिरवळीवरची झोप ही सुद्धा मानसिक तणावामधून बाहेर येण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असं तज्ज्ञ मंडळी म्हणतायत. आणि म्हणून मानसिक थकवा दूर करण्यासाठी हा लाय डाऊन ट्रेंड सध्या विशेष प्रसिद्ध होतोय.

तर मित्रमैत्रिणींनो, डोंगर घाटामध्ये जाणं, तिथली हिरवी झाडी बघणं, तिथून झुळूझुळू वाहणारे झरे, त्याचं संगीत अनुभवणं, पण हे सगळं करण्यासाठी तरुणाईला वेळ कुठे? पण असं असलं ना तरी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ही हिरवाई नक्की डोकावत असते. आणि मग म्हणून ते छोटे छोटे उपाय या हिरवाईच्या जवळ जाण्यासाठी शोधत असतात. म्हणजे अगदी बागेत जरी जायला नाही मिळालं ना तरी आपल्या घरामध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये छोटंसं किचन गार्डन आपण सहज तयार करू शकतो. आणि हल्ली तरुणाई आपल्या लाईफस्टाईलबद्दल अगदी खूप विचार करताना आपल्याला दिसते. म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या किचन गार्डनमध्ये अनेक भाज्या, हिरव्या भाज्या, ज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात, म्हणजे मग त्याच्यामध्ये मेथी असेल किंवा पुदिना असेल किंवा कोथिंबीर असेल, छोट्या छोट्या पालेभाज्या, पालकसारख्या, ही तरुणाई उगवताना आपल्याला दिसते. याचं कारण आपण नेहमीच म्हणतो की आपल्याला जर चांगलं आरोग्य हवं असेल तर हिरव्या पालेभाज्या आणि फळं अगदी योग्य प्रमाणामध्ये सेवन करायला हवीत. आणि मग तरुणाई असं म्हणते की त्यांना जो कामाचा ताण, ज्या कामाच्या ताणाविषयी आपण थोड्या वेळापूर्वी बोललोच, हा ताण जर दूर करायचा असेल तर विरंगुळा म्हणून हल्ली किचन गार्डनची आवडही तरुणाईला लागलेली आपल्याला दिसते. आणि घरामधल्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये, अर्थात किचन गार्डनमध्ये, मी सांगितलं तसं काही छोटी छोटी फळं किंवा काही फळभाज्या, त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा येतात, किंवा मिरच्या बरेच जणं पिकवताना दिसतात, त्याचप्रमाणे वांगी, टोमॅटो. आणि ज्यांच्याकडे परसदार असेल, मोठी जागा असेल, ते तर काय, दुधी भोपळ्यासारखी सुद्धा फळभाजी लावताना आपल्याला दिसत आहेत. इतकंच नाही तर भोपळ्याचा वेल, कारल्याचा वेल, अशा वेगवेगळ्या भाज्या आपल्या घरातच पिकवायच्या आणि त्या स्वयंपाकामध्ये वापरायच्या. यासाठी विशेष करून तरुणाई आपल्याला मेहनत घेताना दिसते, कारण त्यांना कुठेतरी या हिरवाईच्या जवळ जायचं आहे, झाडांच्या सान्निध्यात जायचं आहे.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: तर मित्रमैत्रिणींनो, नेहमी दोन पिढ्यांमध्ये अंतर असतं आणि त्यांच्यामध्ये मतभेद हे अगदी कायमचेच असतात। म्हणजे आता मिलेनियल्स आणि जेन झीमधला विरोधाभास। आता त्याबद्दल बोलायचं झालं तर आधीच्या काळामध्ये लोक आपल्या जोडीदाराला अनुकूल होण्यासाठी किंवा आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला आवडत नाही म्हणून काहीही करायला तयार असायचे। आज असं कोणतंही दडपण नात्यांमध्ये जेन झीच्या मंडळींना मान्य नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला स्वतःचं असं स्वतंत्र आयुष्य आहे आणि आपलं आयुष्य स्वतःच्या आनंदाप्रमाणे स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। एकमेकांविषयी आदर करणं आणि कोणत्याही कल्पनेमध्ये न रमता जसं आहे तसं एकमेकांना स्वीकारण्याची तयारी जैन झीच्या मंडळींची असते, तर थोडीफार तडजोड करण्याची तयारी ही मिलेनियल्स मंडळींची आपल्याला दिसून येते। आता मिलेनियल्सच्या काळात असं मानलं जायचं की प्रत्येक काम हे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे करायला पाहिजे, त्याप्रमाणे कामं वाटून घेतली पाहिजेत। पण आता मात्र असं असतं की कोणतं काम कोणीही केलं तरी काय हरकत आहे, कुठलंही काम करण्याची जैन झींची तयारी असते। किंवा एकमेकांना आवडणार नाही म्हणून एखादी गोष्ट करायची नाही असं नाही, जर ती गोष्ट त्यांना पटत असेल तर ती ते आवर्जून करतात। अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर जैन झीचा अंदाज असा दर्शवतो की प्रेमाच्या मुद्द्यावर कोणत्याही खोट्या प्रमाणावर त्यांना जगायला आवडत नाही। आणि मिलेनियल्स मात्र प्रेमाच्या नावाखाली थोडीशी तडजोड, त्याचप्रमाणे थोडी ॲडजस्टमेंट करायला तयार असतात। आजच्या जनरेशनसाठी स्वतःची मानसिक शांतता आणि आत्मसन्मान हा सर्वात महत्त्वाचा आहे। एका पिढीने नेहमी प्रेमाला काल्पनिक भावविश्वासह जगलं तर आत्ताची नवी पिढी प्रेम आणि नातं यांना वास्तवाशी कनेक्ट करते। म्हणजेच काय, प्रत्येकाचे विचार वागण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी एका विशिष्ट प्रेमाने किंवा संवाद साधून एकमेकांशी कनेक्ट होता आलं पाहिजे असं तज्ज्ञ मंडळी म्हणतायत। तरच ही जी दोन पिढ्यातली तफावत आहे ती दूर व्हायला मदत होईल, नाही का?

तर मित्रमैत्रिणींनो, कामाचा ताण त्याचप्रमाणे ठराविक दिवसांमध्ये ठराविक आपली जी ध्येय ठरवलेली आहेत ती पूर्ण करण्याचा सततचा मनावर असलेला तणाव, या सगळ्या गोष्टीतून काही वेळा असं होतं की काही माणसं आपल्याला अतिशय चांगली भेटतात. म्हणजे असं होतं की ऑफिसमध्ये एखादी गोष्ट आपल्या बॉसला आपण कशी सांगायची म्हणून आपण उगाचच विचार करत घाबरत असतो, पण अशा वेळेला तुमची अडचण समजून घेऊन तुमचे बॉस तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे करतात आणि ती गोष्ट तुम्ही बघता बघता पार करून पुढे जाता. पण तज्ज्ञ मंडळी म्हणत आहेत की ह्या गोष्टी जेव्हा होतात त्यावेळेला त्यामागचं प्रेम हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या प्रेमाविषयी कुठेतरी कृतज्ञता आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला कोणीही मदत केली असेल, मग ऑफिसमधले तुमचे सहकारी असतील, तुमचा बॉस असेल, तर त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करा आणि त्याच्यासाठी एक आभाराची

त्याचं वर्णन शब्दात करणं खरंच कठीण आहे. आणि म्हणून तज्ज्ञ मंडळी म्हणतात की तुमच्या मनाची एक सुंदर आठवण म्हणून अशी डायरी लिहा. स्नेहाची प्रेमाची डायरी स्वतःकडे असू द्या आणि मग बघा तुमचं आयुष्य खूप आनंदी होईल.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: मित्र मैत्रिणींनो, ही डायरी जेव्हा काही वर्षांनी तुम्ही बघाल, वाचाल, त्यावेळेला तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. आणि मग या यशो मंदिरापर्यंत आपण कसे पोचलो, तो रस्ता किती अवघड होता, पण त्यावेळेला अनेक मदतीचे हात तुमच्यासाठी पुढे आले आणि म्हणून यशो मंदिरापर्यंतची तुमची वाटचाल झाली. अशी डायरी जर तुम्ही लिहिलेली असेल तर त्या व्यक्तींची तुम्हाला आठवण राहील. मग आपण तुम्हाला कधीतरी त्यांना फोन करावा असा वाटेल. आणि मी मगाशी म्हटलं तसं त्या व्यक्तीचा सुद्धा तुम्हाला फोन येऊ शकेल आणि तुम्हाला ती व्यक्ती विचारेल की मला ओळखलं का. त्यावरती तुम्ही म्हणाल नाही, माझ्या काही लक्षात येत नाही आहे. मग ती व्यक्ती सांगेल की त्यावेळेला तुम्ही मला अशा अशा प्रकारची मदत केली होती आणि म्हणून आज मी अमुक अमुक आहे आणि अशा पद्धतीने आनंदाने मी माझं आयुष्य जगतोय. त्यावेळी तुम्हाला खूप काहीतरी कमावल्याचा आनंद मिळेल. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला देतो तेव्हा ती मनापासून द्या. आणि आपल्या सहकाऱ्यांबरोबर वागताना, त्यांच्याबरोबर वावरताना तुमच्याकडनं जर काही चूक झाली तर मोकळ्या मनाने त्यांची माफी मागा. याचं कारण प्रत्येक माणूस हा चुकतोच आणि चुकीतूनच आपण शिकत असतो. आणि गमतीचा भाग असा की तज्ज्ञ मंडळी सांगतात प्रत्येक वेळी वेगळी चूक करा. म्हणजे तीच ती चूक सारखी होता का म्हणे, दरवेळेला वेगळी चूक करा, ती सुधारा आणि आनंदाने आपलं आयुष्य जगा.

0: FM Gold, खरा सोना।
1: माझा एक हट।
2: न्यूज ऑन AIR ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय। दुपारचे 12:01 आणि 24 सेकंद झालेली आहेत। रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार। रसिक हो, एक निवेदन ऐका। शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची उत्तरं थेट मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक

17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न तज्ज्ञांना थेट विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245154134 आणि 45154135 या दूरध्वनी क्रमांकांवर अवश्य फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

तर रसिक हो, रंजक सफर कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या आजूबाजूला काही माणसं अशी बघतो की त्यांना एखाद्या विषयावरचं त्यांचं ठाम मत मांडता येत नाही. म्हणजे काही माणसं ज्या पद्धतीने बोलतील काही वेळा ते त्यांच्या बाजूने बोलतात, आणि दुसरे कोणी जर विरोधात बोलायला लागले तर त्यांच्याही मतामध्ये ते सामील होतात. मग अशा माणसांना आपण काय म्हणतो? तू सारखे सरड्यासारखे रंग बदलू नकोस, एकदाच काय ते ठरव. हा झाला गमतीचा भाग. आता तुम्हाला असं वाटेल की आजच्या कार्यक्रमामध्ये मला या सरड्याची आठवण का आली, तर 14 ऑगस्ट आजचा हा दिवस जागतिक सरडा दिवस म्हणून साजरा केला जातो. सरड्यांच्या विविध प्रजातींचं जतन करणं आणि त्यांच्याबद्दलचे जनमानसातले गैरसमज दूर करून त्यांचं पर्यावरणातलं महत्त्व समजून घेणं खरं तर हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. निसर्गातली अन्नसाखळी टिकवून ठेवण्यामध्ये सरडे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचं प्रमुख अन्न म्हणजे अळ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या कीटक नियंत्रणाचं मोठं काम सरडा करत असतो. छोट्या पालीपासून ते मोठ्या कॉमेडो ड्रॅगनपर्यंत हजारो सरड्यांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. तर आजची रंजक सफर आहे या वेगवेगळ्या प्रकारच्या सरड्यांची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12:30 वाजता आम्ही जे प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त एकच करायचं, कार्यक्रम अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आणि मग आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज देता येतील.

तर मंडळी, आपण या सरड्याबद्दल बोलताना नेहमी म्हणतो की सरडा वेगवेगळ्या प्रकारचे रंग बदलू शकतो आणि म्हणून याचा उपयोग त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा होतो. सरड्याचे 200 पेक्षा अधिक या सरडा प्राण्याच्या प्रजाती आहेत आणि प्रत्येक प्रजातीमध्ये विविधता आपल्याला आढळून येते. सामान्य सरडा हा सरडा 4 ते 6 सेंटीमीटर इतक्या लांबीचा असतो. त्यांना आयबेरियन सरडे म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या त्वचेचा रंग सामान्यतः गडद हिरवा असतो. त्याची पाठ, मान आणि डोकं लाल रंगाचं असतं. तसंच त्याच्या डोक्याचा आकार त्रिकोणी असतो. शेपटी 10 सेंटीमीटर लांब असते. या सरड्यांचा आहार प्रामुख्याने मुंग्या, माशा आणि इतर कीटक असा असतो. हिरवा सरडा या सरड्याला तेयू या नावाने ओळखलं जातं. त्याच्या शरीराची लांबी 20 सेंटीमीटर असते. त्याच्या शेपटीचं सुद्धा खास वैशिष्ट्य असतं. या प्रजातींमध्ये नर सरड्यापेक्षा मादी लहान असते. सरड्याचा रंग जो नर सरडा असतो तो मादीपेक्षा गर्द असतो. ही प्रजाती अर्जेंटिना आणि पेराग्वे इथे आढळून येते. त्यांचा सुद्धा आहार वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असा असतो. बटू एका सरडा या सरड्याच्या पूर्ण शरीराची लांबी 6 सेंटीमीटर असते. या सरड्याची त्वचा तपकिरी रंगाची असते आणि कधी राखाडी किंवा हिरव्या रंगामध्ये ती बदलू शकते. ही जी सरड्यांची प्रजाती आहे ती खास करून स्पेनच्या पर्वतीय प्रदेशामध्ये आढळून येते आणि यांचा सुद्धा आहार वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असाच असतो.

न्यूज ऑन एअर ॲप आणि 100° 1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आजची रंजक सफर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सरड्यांची. आपण वेगवेगळ्या सरड्यांबद्दल बोलतो आहे. सिंड्रेला सरडा ही सुद्धा प्रजाती खूप लहान असते. यांचा आकार 5 सेंटीमीटरपर्यंत असतो. प्रजातीमध्ये नरापेक्षा मादी वेगळ्या आकाराची असते. त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांची त्वचापेशी असते. या प्रजातीतील सरड्यांचा रंग राखाडी आणि पाठीवर हिरवळ किंवा पिवळसर रंगाचे 4 पट्टे असतात. गेको सरडा. या सरड्यांच्या शरीराची लांबी 7 ते 14 सेंटीमीटर लांब असू शकते. त्यांच्या डोळ्यांचा आकार थोडा वेगळा असतो. डोळ्यांच्या पापण्या नसल्यामुळे या सरड्यांचे डोळे उघडे ठेवल्यासारखे दिसतात. हे सरडे त्यांच्या शरीराचा रंग तपकिरी गडद फिकट असा करू शकतात. या सरड्याच्या पायांना 5 बोटं असतात. ते छतावर झाडावर चढण्यासाठी आपल्या या बोटांचा उपयोग करतात. अन्नाशिवाय सुमारे 3 आठवडे सरडे जगू शकतात. बिबटा गेको काहीही खाल्ल्याशिवाय सुमारे महिनाभर जगू शकतो. बहुतेक सरडे हे त्यांच्या शेपटीतलं जे पाणी असतं आणि चरबी साठवत असतात आणि त्यामुळे त्यांना जगायला मदत होत असते.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सरड्यांविषयी आपण बोलतो आहोत. सरड्याचे डोळे खूपच तीक्ष्ण असतात. त्यांना स्वतःपासून 5 ते 10 मीटर अंतरावरचे कीटकसुद्धा स्पष्ट दिसतात. सरड्यांना छोटे छोटे कीटक फुलपाखरू अगदी स्पष्ट दिसतं आणि हे कीटक खाऊनच सरडा आपलं पोट भरत असतो. सरडा आपल्या त्वचेचा रंग बदलू शकतो. सरड्याच्या त्वचेवर एक थर चढलेला असतो, त्यामध्ये वेगवेगळे रंग असतात. त्या थराखाली गुआनाइन क्रिस्टल्स असलेल्या पेशी असतात आणि त्यामुळे सरडा त्या क्रिस्टल्सची जागा बदलत असतो आणि म्हणून त्याचा रंग पालटलेला आपल्याला दिसतो.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: न्यूज ऑन एअर ऍप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईचे FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय। 12:32 झाली सुद्धा। आता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नोत्तरांची। तर पहिला प्रश्न सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका। प्रश्न असा आहे, स्पेनच्या पर्वतीय प्रदेशामध्ये आढळून येणाऱ्या सरड्याचं नाव तुम्ही सांगायचं आहे। प्रश्न पुन्हा एकदा, स्पेनच्या पर्वतीय प्रदेशामध्ये आढळून येणाऱ्या सरड्याचं नाव तुम्ही सांगणार आहात। दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच आणि मुंबई बाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाहीये। आपण आता ऐकूया एक गाणं।

तर मंडळी, रंजक सफर सुरू आहे आणि प्रश्न असा आहे की स्पेनच्या पर्वतीय प्रदेशामध्ये जो सरडा आढळून येतो त्या सरड्याचं नाव तुम्ही सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक सगळ्या श्रोत्यांना ठाऊक आहेत. मुंबई बाहेरचे आमचे श्रोते 022 STD कोड लावायला विसरणार नाहीत.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आम्ही प्रश्न असा विचारलेला होता की स्पेनच्या पर्वतीय प्रदेशामध्ये जो सरडा आढळून येतो त्याचं नाव तुम्ही सांगणार होतात आणि त्या सरड्याचं नाव आहे बटुएका सरडा। ही जी सरड्याची प्रजाती आहे ती स्पेनच्या पर्वतीय प्रदेशामध्ये जास्त आढळून येते। योग्य उत्तर देणाऱ्या श्रोत्यांची नावं सांगण्याआधी ज्यांनी उत्तर देण्याचा मनापासून प्रयत्न केला त्यांची नावं सांगते। मिलिंद टिपणीस, श्यामराव मोरे, शुभांगी कारेकर, संजय गांधी, चंदा आमरे, नीलांकी यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि कार्यक्रमामध्ये सहभागी झाली त्यासाठी त्यांचे मनापासून आभार। दीपाली विचारे, दीपा पालकर, पंकज मोहोड, प्रमोद राऊत, मंगेश दामले, अरुण गावकर यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांचेही मनपूर्वक आभार। आता लगेचच आपण वेळ न घालवता वळतोय आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्नही नीट लक्षपूर्वक ऐका। सरडा रंग तर बदलतोच पण वेगवेगळे रंग सरड्यामध्ये आपल्याला आढळून येतात। हिरव्या रंगाचा जो सरडा असतो त्या सरड्याचं नाव तुम्ही सांगणार आहात जे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं होतं। हिरव्या रंगाच्या सरड्याचं नाव तुम्ही सांगणार आहात। दूरध्वनी क्रमांक रसिकहो आपल्याला माहिती आहेतच। मुंबई बाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही।

तर मंडळी, आपला प्रश्न होता की हिरव्या रंगाचा जो सरडा असतो त्याचं नाव तुम्ही सांगणार होता, त्याचं योग्य उत्तर आहे तेयू। दीपाली विचारे, दीपा पालकर, पंकज मोहोड, प्रमोद राऊत, त्याचप्रमाणे शुभांगी कारेकर, संजय गांधी, अरुण गावकर, तसंच विकास चिरनेरकर, माधवी जोशी, काशीनाथ क्रमवंत आणि नंदकुमार घाडेकर या आमच्या श्रोत्यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। मंगला शेठ, मनोहर खामकर, नीलांकी, चंदा आमरे, त्याचप्रमाणे प्रमोद राऊत, शुभलक्ष्मी मस्तकार या आमच्या श्रोत्यांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला। सगळ्यांचेच मनपूर्वक आभार। आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा एका छान गाण्यातून मी आपला निरोप घेते। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

0: रेखाओं छोड़े। विभाजन के कारण करीब 2 करोड़ लोग प्रभावित हुए। यह दिवस सामाजिक विभाजन और वैमनस्य को दूर करने तथा शांति, सद्भाव और एकता की भावना को मजबूत करने की आवश्यकता की भी याद दिलाता है। अनुपम मिश्र, आकाशवाणी समाचार, दिल्ली।
1: गृहमंत्री अमित शाहे कहूं कि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो NCB-એ संयुक्त अरब अमीरात थी भागेड़ू ड्रग माफिया वीरेन्द्रसिंह बसोया ने परत लावा खातरी करी छे। तेमणे कहूं कि आ नशीला पदार्थ सामे सरकारनी शून्य सहिष्णुता नीति में एक नवो सीमाचिन्ह छे। केन्द्र सरकारे जम्मू काश्मीर में 18 करोड़ 60 लाख रूपयाना 3 वारसा संरक्षण प्रोजेक्ट्स ने मंजूरी आपी छे। आ प्रोजेक्ट्स नो उद्देश्य ऐतिहासिक अने सांस्कृतिक महत्वना स्थलों ने पुनःस्थापित करवानो अने प्रदेशनी वारसागत प्रवासन क्षमता ने मजबूत करवानो छे। जम्मू काश्मीर में ऐतिहासिक अने सांस्कृतिक महत्वना स्थलोना संरक्षण, पुनःस्थापन अने प्रोत्साहन माटेना सरकारना व्यापक प्रयासोनो आ प्रथम भाग छे। हवामान विभागे आजे छत्तीसगढ़, पूर्व मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश अने उत्तराखंड में भारे थी अति भारे वरसादनुं ऑरेंज एलर्ट आप्युं छे। आगामी 2 दिवस दरमियान दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़, पंजाब, पश्चिम मध्यप्रदेश, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, विदर्भ, उपहिमालयन, पश्चिम बंगाल अने भारतना उत्तर पूर्वीय भागों में पण भारे वरसादनी स्थिति रहेवानी संभावना छे। आ साथे जम्मू काश्मीर, लद्दाख, बिहार, पूर्व राजस्थान, कोंकण, गोवा, केरळ, माहे, तमिलनाडु, पुडुचेरी अने कराईकलमां पण આવતીકાલ સુધી ભારે વરસાદની સ્થિતિ રહેવાની શક્યતા છે। અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર। રાષ્ટ્રપતિ દ્રૌપદી મુર્મુ આજે 80મા સ્વતંત્રતા દિવસની પૂર્વ સંધ્યાએ રાષ્ટ્રને સંબોધન કરશે। સાંજે 7 વાગ્યાથી આકાશવાણી પરથી તેનું પ્રસારણ કરાશે। સરકારે સ્વતંત્રતા દિવસ 2026ના અવસરે પોલીસ, ફાયર, હોમગાર્ડ્સ અને નાગરિક સંરક્ષણ તથા સુધારાત્મક સેવાઓના 1057 કર્મચારીઓને શૌર્ય અને સેવાચંદ્રક જાહેર કર્યા। આજે વિભાજન વિભિષિકા સ્મૃતિ દિવસ। પ્રધાનમંત્રી, ગૃહમંત્રી, સંરક્ષણ મંત્રી સહિત અનેક મહાનુભાવોએ શ્રદ્ધાંજલિ આપી। સરકારે જમ્મુ કાશ્મીરમાં 18 કરોડ 60 લાખ રૂપિયાના 3 વિરાસત સંરક્ષણ પ્રોજેક્ટ્સને મંજૂરી આપી। અને હવામાન વિભાગે આજે છત્તીસગઢ, પૂર્વ મધ્યપ્રદેશ, હિમાચલ પ્રદેશ, ઝારખંડ, ઉત્તર પ્રદેશ અને ઉત્તરાખંડમાં ભારેથી અતિભારે વરસાદનું ઓરેન્જ એલર્ટ આપ્યું। આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા।
2: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार। सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल। त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आज 14 ऑगस्ट। आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं। आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली। या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले, असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभं केलं। प्रतिकूल परिस्थितीचं यशात रुपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे। फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो। तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली. फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही

आदरांजली वाहिली. 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता. या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या. अनेक नागरिकांना आपली घरं संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं असं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर कुटुंबीय संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांचा संघर्ष धैर्य त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात. तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये
कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळमध्ये रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यधाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जप्पलताई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंश झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7व्या मानांकित इगा श्वियांकिता हिनं 2ऱ्या मानांकित एलेना रायबेकिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियांतिकाचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

किशोर काळे यांनी गायलेला राग भीम पलासी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती राजेंद्र जोहरापूरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार

0: भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.